सच्चे ब्रह्मांड, सच्चे तेरे लो सच्चे आकार, सच्चे तेरे करने सर्व विचार, सच्चा तेरा अमर सच्चा दीवान, सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान, सच्चा तेरा कर्म सच्चा निशान, सच्चे तुदे आख्या लख करोड़, सच्चा सवतान सच्चा सब जोर, सच्ची तेरी सेहत सच्ची सलाह, सच्ची तेरी कुदरत।